आकाशवाणी जी सिंधी सर्विस आहे 9870 किलोहर्ट्स ताईं खां सवाइ तव्हां आकाशवाणी जी सिंधी सर्विस बस ऑन एयर मोबाइल ऐप ऐं डिफ्री डिश ते ॿुधी सघंदा आहियो. प्रोग्राम शुरू थी चुको आहे. तफ़सील कुझु निकिता आहिनि.

0: हीअ आकाशवाणी जी सिंधी सर्विस आहे 9870 किलोहर्ट्ज़ ते। तंहिंखां अलावा तव्हां आकाशवाणी जी सिंधी सर्विस न्यूज़ ऑन एयर मोबाइल एप ऐं डीडी फ्री डिश ते ॿुधी सघंदा आहियो।
1: پیش ہے پروگرام سجن تو خبر کیڑی